साईं। मन बैराग रतो बैरागी, शब्द मन वेद्या मेरी माई, अंतर ज्योत निरंतर बाणी, साचे साहिब स्यों लिव लाई रहाओ।

तेरा नाम है आधारा रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू दहंग तू विशियार तू धनी।

खप खप मोए बिसंख खसम पचाने आपना खूले बंद न पाए शब्द मैली खरा तू किमा सच सुख पाए खर्च खरा तन त्यान तू आपे वसे शरीर मन तन मुख जापे सदा गुण।

दौन गगन जब तब ना हो तो त्रिभुवन ज्योत आपे निरंकार वर्ण पेख असरूप सो एको एको शब्द विडाणी साच बिना सूचा को नाही नानक अकथ कहानी कित कित विद जा